सोसो ने मिंग जी दे ता बिरवा ना का मार चाप ने जे दे थारो शु जे चाप बुक थोर शो सुरु थे का सिन जी टी सी बिदांग बा ना सोसुक पे मेंग ब्रिया यागन थे ओने नि इगे ला नेबा दं मेंग रिया इगे ब्रि दे ने नि दिजेन जी मिनम जी थोंग ने नि ता इजिक मेंग ब्रि ब्रु ता दिजेन मि ए जे चाप बो देकन बा जी तोंग या सोसो ने जे जिंग मिग ने छिमा जा सो नि ओजाबोदा जे मेंब्रे चिकतांगरी कोथोंबुले मिबाचिगे ता सिने कान्या चिकतेनि मुनु सिम दुंगेराया मेलोंपे मेक्सि चिक सिसेलता दुंगनो मुसिनि चिकला चिकतेने नेरंग नामकि नि दिरिंगि सिने होंबा जा शेनि ओदा बेदांग टीसी टीशे तिरेयाया तांगातांबानंग वने दाने सिसिया ओजों निमे नेया सिने बेदांबान टीजे टीतेया एयाक्तनेनि ये दिने नि सुम चिक चिकला देने शुक जुने छिमा छुंगदे दिगेजे मेसोनि ता बिरबानं बेदांबानं नेने सुमसुम बेजे सोरेया तेरेया तेनिमुनु दुमेयाया चितेनिमुनु मुसिया दुमे थेम्या ए नेनि सुनबे छेना रंगनमनि चिकबे खोरदंग नोरजेदंग सिंगदादंग Shimbani, Bume, Dang, Ni, Dang, Adang, Na, Mishideya, Sunbuk, Duga, Zubuk, Duga, Ni, Rangsosu, Kim, Yimur, Junori, Yimur, Da, Shingdeni, Denon, Gere, Yimur, Gere, Yimur, Oika, Geya, Sume, Buzu, Bumin, Yimur, Ane, Nyeshing, Nam, Jang, Jede, Ni, Jigda, Rang, Yin, Yorni, Ma, Bum, Din, Nomur, Ni, Ane, Daja, Diringi, Nima, Dir, Duchen, Shindu, Jurne, Sereni, that Deshnyak Ozong Atangam, Deshik Blanjigani, Bene Idba Tora Rik Torani, Izik Chamaje, Dutan, Tunjinas of Bat, Gat Jurgea, Umdin Nini, Sindu Dungwe, Dungal, Dinire, Je, Jene, Milongoni, Dabedangbana, Gambe, Tisa, T, Nereya, Dungesibe, Ritibunga, Ningjis, Ningreni, Jegi Milong, Hajatname Munuaya, Neni, Sereni, Shuk Rinpo Chungne Dikeji Gyedo Ni Da Ae Nye Ya Bo Rinpo Xiang Ya Chik Yagmar Ae Nye Ni Dikba Je Na Nye Gam Su Lung Ni Da Dikba Ya Ne Mwene Dane Nga Da Nye Gam Lung Ni Me Ni Gewa Je Na Tore Su Gyede Ni Da Na Zubuk Duga Chik Yagmar Ga No Gewa Ya Ne Da Deshin Yagmar Ya Tore Ga Gizu Nungbu Ni Da Ja Namla Ni Cham Me Je Se Ne Ni Da Nga Dang Ba Na Itba Yagmar Ga No Ya Yag Se Ni Chikla chiki kwen dungwa dangi, izik bakano ya ya, nye ya, betangye ti xe ti zongre ya ya, tengi munu chikbe ngus ya, dungwe ya ya, nye ni. Zangbe lhojok jamna, langgo chengi, sinbo xik lakdu, chagi kata chik tokni. Dai zangb tem, gyazu temuk tol, hlosho jikani, xinji langgo chengi, umtindi laga be legin, Jatak tit jinna zu ne ni. Jangshu tramjigane shinji tago chanyo jigi sinbu umtin tisi laga be redi sung ya umtin zu ne. Redi sung de tang jejing jita zir shing rinpur dekla tide gulwa dang ni. Daijig lamsang itangpa na yara shoya nye itpa jigi kir ya. Oda tozo tatarang gego sungpuru nye ya rinpur dekla Chichikje tatarang kshiro taanyaya ehshete neyanyi. Zangbe gongdo dukbe minam trakjing taanyanyi. Aje zangbukkeje nyaka zukan mibajin da iti ehnyakbura jika plakya kshaya tenye munu jika mikshir te neyanyi. Melongbe shiriyaya tekaate, gyabkaate, nyeskaate yaaya ehsuhya plakya ehneyanyi. Chue nangna dukbe minam ni Migne, Chima Chalsindu Jung, Taji Tinanga Zugan Melong Mibachini, Tenyamunu Dungejigi, Chikbe Musia Gay, Undinaya Sune, Yema Jije, Mona Ditabu Dumal, Yebe, Ne Chaye Nani, Nya, Nara Ningatang, Mishite Nizik, Utangodo, Dungedini, Dukti, Rodumjo, Yebanya, Udindi, Nomjo, Nya, the Gentiniani, Tangaban, Undinia, Monarchin, Ije Maganoya, Tajik mungkin ira yang ada siapa solo ni, cide, senam masak sih jenih ni.